0: You're listening to RM3 Radio Manoranjan.
1: MBC च्या घड्याला ते सकाळची ठीक 9 वाजली आहेत.

Vidya Prabhatavali on the waves of Radio Manoranjan. Music lovers, आजच्या सकाळी कार्यक्रमात तुम्ही आमचे साथ देत असल्यास मी हृदयापासून तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. ऑरएम फ्री रेडिओ मनोरंजन वरून रसिको हो, दर सोमवारी आमची भेट होत असतं आणि आम्ही तुमच्या आवडीची गाणे वाजवण्यासाठी आटोकात प्रयत्न करीत असतो. अर्थात ऑरएम फ्री रेडिओ मनोरंजन वरून तुम्हा सर्वांचे मनोरंजन व्हावे हाच उद्देश असतो. तर या प्रभातवेळी तुम्हा सर्वांच्या आरोग्यासाठी गणपतीच्या चरणाशी प्रार्थना करून या गोर गणेश भक्ती गाण्याने आपला सकाळ बेस कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करीत आहोत. सकाळ

रसिको केवल जयंत वालोंजय यांच्या आवाजातल्या या गौर गणेश भक्ती गाण्यानंतर चला कार्यक्रमाची दुसरी भेट ऐकूया. सच्चिदानंद अप्पा व नागेश मारवीकर यांच्या आवाजातलं हे सुंदर शिव भजन, कारण आज सोमवार आहे म्हणजे शिवशंकराचा वार. तर याच्या वातावरणाला अनुसरून आम्ही सादर

0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: सोमवार छह प्रश्न पहाटा है संगीत प्रेमी संगीत प्रेमी श्रोत्यानो तुमची आमची प्रेम साथ आहे ऑन दी वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. या प्रभात वेळी मुले शाळेत आहेत, कॉलेजात आहेत, अभ्यास करीत आहेत, तर काही महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत आहेत, कामगार आपल्या कामात कार्यव्यस्त आहेत, बायका आपल्या घरगुती कामात आटोपण्यास व्यस्त आहेत. तुम्ही कुठेही असलं तरी आपले कर्तव्य करीत आहात यातील मात्र संश नाही. असं असलं तरी ऑरएम फ्री रेडिओ मनोरंजन तुमची प्रेमळ साथ देण्यासाठी आम्ही मधुर गाणी घेऊन हसर असतोच की तर चला तू तिथे असावे मूवीमधून घेतलेले हे मधुर गीत ऐकूया जसराज जोशी आदर्श शिंदे यांच्या सुमधुर आवाजात.

संगीत प्रेमी श्रोत्यानो या मधुर प्रेम गीतात बऱ्याच भावना निर्माण झाल्या असता हे गाणं तुमच्या हृदयाला स्पर्श केलं असेलच. यातील मात्र संशय नाही. तर चला या क्षणी ऐकूया गौरव दगावकर यांनी गायलेले वन वे टिकट या मूवीसाठी.

0: Sakara Beats.
1: Sombar te shukravar.
2: Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: RM3 Radio Manoranjan varun aapla dainik Sakara Beats karyakramat parat ekda mi tumha saglyanche मनपूर्वक स्वागत करते रसिको हो गीते हे मन प्रसन्न ठेवण्याचे माध्यम असतं म्हणून शक्यतो गाणे असो संगीत असो सतत त्याचा फायदा घ्यावा असेच एक सुंदर रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत टेकन फ्रॉम द मूव्ही भिकारी इन द वॉइसेस ऑफ विशाल मिश्रा व सुनिधी चौहान

श्रुति ऋषिकोः सरगम या सात सुरांचा मधुर रचनेमुळे गीतांचा अभ्युदय होतो आणि ते संगीत सतत सतत ऐकत राहावेसे वाटते. तर चला या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे बेला शिंदे, रोहित राऊत व समूहाच्या आवाजात ऐकूया रंपाथ चित्रपटातून.

0: प्रसन्न सर्व सिद्धि चे कारण रसिक हो संत तुकाराम महाराजांच हे वाक्य किती सार्थ आहे तेव्हा या प्रभाती वेळी तुम्ही जिथेही असाल कुठेही असाल मधुर गीत ऐकून आपले मन प्रसन्न ठेवा. मूविंग टू आवर नेक्स्ट ट्रॅक ऑफ सकाळ बीस कार्यक्रम, चला ऐकूया कुणा गांजावाला आणि सुनाली सुनावणी यांच्या वजातलं खुरेआम इश्क हे मधुर रोमॅन्टिक ट्रॅक.
1: जीव झुरतया तुझ्यासाठी माझ भरकटतया तुझ्या पिरमात वाट बघतया.

संगीत प्रेमी श्रोतियानों केवल वालों जो अंशिका चोनकर यंजावाजाला या सुंदर कुली गाने अनंतर आज सकाल 20 कार्यक्रमाची समाप्ति करने साथी आम ही वास्विता होते दाजी बाईले कुली वारियान या गीत संग्रह तुम खेती ले धमाल कुली गीत बेला सुलाके श्रीकांत नारायण व साथी कलाकरण जो सुस्वरात अनिहाच गाने सवे सादर करण्यात आलेला आजचा प्रासकाळ 20 कार्यक्रम काही क्षण पूर्ण होणार आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. तेव्हा इतर कार्यक्रमाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. स्टे ट्यून, आनंदी रहा, प्रसन्न रहा या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.